नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपसहित. श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 13 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 3 जून 2026. सकाळचे 5:56 झालेली आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

आशा भोसले यांना श्रोतेहो आत्ता आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आमचे कार्यक्रम आपण ऐकता आहात. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्रा.

गुरुनाथ शेणई यांचं हे गीत होतं, जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं मधुकर गोळवलकर यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे.
1: सकारात्मक जगण्याची

सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती ती आपल्याजवळच असते. आनंदी होणं म्हणजे काय शोते हो? निराशेचा काळ स्वतः पुरतच ठेवणं, सगळ्यांना आपल्यातली सकारात्मक बाजू दाखवणं, खंबीरपणे उभं राहणं आणि त्या खंबीरपणाचीच सवय होणं, आपल्या स्वतःला होईल तो त्रास स्वतःजवळच ठेवणं आणि सगळ्या अडचणीतून आपण मार्ग काढूच शकतो की हा विश्वास इतरांना देणं. आनंदी होणं, यशस्वी होणं म्हणजे आपलं अवसान गळालेल्या क्षणांची यादी जी असते ती आपल्याजवळच ठेवून फक्त फक्त आणि फक्त तीच स्टोरी जगाला सांगणं ज्यात आपण स्वतः सरतेशेवटी हिरो असतो. आणि चार चौघात हसरी प्रतिमा तयार करणं, आनंदी ऊर्जादायी असणं, तसं मिरवणं म्हणजेच आनंदी होणं. हसतमुखानं आपण कसे मोठ्या मोठ्या संकटांना सामोरे गेलेलो होतो हे सांगून मोकळं होणं आणि आनंदी होणं म्हणजे आपले डोळे आपल्यालाच पुसता येणं, ते भरणारच नाहीत याची काळजी घेणं. कुणी आपल्याला विचारलं की कसे आहात तर मस्त मजेत हे सांगता आलं पाहिजे. आपण सतत कामात असलं पाहिजे म्हणजेच आनंदी होणं, यशस्वी होणं आणि आपल्या आनंदाच्या कडा ह्या सतत चमकत्या ठेवणं, आपली दुःखाची किनार सतत लपवत राहणं म्हणजे आनंदी होणं. आणि आनंदी होणं म्हणजे आनंदी दिसण्याची सवय होणं.

आनंदी जगणं होणं म्हणजे एकमेकांना जपणं. जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त. आजचा दिवस आपल्याला खूप छान मजेत आनंदात जावो. आपण जे काही ठरवलं असेल ते सगळं पूर्णत्वास जावो. आजच्या या सकाळच्या सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र.

आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये रजोनिवृत्ती या माहितीचा भाग तिसरा. आणि आपल्याला ही माहिती देत आहेत डॉक्टर पूनम नार्वेकर. सकाळी 6:50 परिसरमध्ये सृष्टी रसायन आणि आपण याविषयी प्राध्यापक तनुजा परुळेकर यांची मुलाखत आणि याचा भाग तिसरा. सकाळी 7:00 आयसी अक्षरे रसिकेमध्ये साहित्य ते सिनेमा ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 बेडेकर मसालेवाले प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन याचा भाग 24. सकाळी 11:05 श्रोत्यांच्या पसंतीची गाणी आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांच्याशी संवाद. आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने शिवराज्याभिषेक एक सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची कृती डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण. दुपारी 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आकुळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी संवाद. संध्याकाळी 6:30 बलसागर भारतहोममध्ये दिव्यांगांसाठी काम करणारी हॅपी होम अँड स्कूल फॉर बाइंड या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली.

0: प्रेरणादायी कार्याचा आढावा घेणारी उपमुख्याध्यापिका रसिका सावंत यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वाजता अर्थविषय, संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझे शिवार कार्यक्रमात हॅलोशंक समाधान, भात लागवडीच्या विविध पद्धती, तज्ज्ञ डॉक्टर भरत कुशारे. रात्री 7:08 वाजता लोकसंगीत, पुणे केंद्राची निर्मिती, कलाकार भीमाजी दासगुडे आणि सहकारी. रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता चर्चा का विषय हे कार्यक्रम दिल्लीहून, आणि आमच्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम याच्यामध्ये सकाळी 10:30 वाजता मनीष पिंगळे यांचं गिटारवादन राग बैरागी, दुपारी 2:30 वाजता अद्वैत गाडगीळ यांचं सतारवादन राग शुद्ध सारंग, संध्याकाळी 5:02 वाजता शौनक अभिषेकी यांचं गायन राग पुरिया, रात्री 10:00 वाजता के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी, आणि रात्री 10:30 वाजता विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती. हे होते अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 36, सांताक्रूज इथं 36, किमान तापमान कुलाबा इथं 29 आणि सांताक्रूज इथंही 29 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं नोंदली गेलेली नाहीये. सांताक्रूज इथे 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील, वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 34 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. ठाणे, रायगड, पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील आणि मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. हे होतं हवामान वृत्त. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 6:40 झालेली आहेत. कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. पिकांना विविध प्रकारच्या बुरशी, सूक्ष्म जंतू, धातू कलस, सूत्रकृमी इत्यादी तसंच अन्न घटकांच्या आणि वातावरणातील बदलामुळे बरेचसे रोग होऊन उत्पादनात घट येते. पिकावरील रोगांकरता ही सजीव आणि निर्जीव कारणं आहेत. रोगांचा प्रसार मुख्यतः जमिनीद्वारे, बियाणाद्वारे, हवेद्वारे तसंच कीटकांद्वारे होतो. पिकांना रोगाची लागण झाल्यानंतर निर्मूलन करणं अवघड असतं, म्हणून रोग होऊ नये याची खबरदारी घेणं महत्वाचं ठरतं. बीज प्रक्रिया न करता पेरणी केल्यास बियाण्याची उगवण बरोबर होत नाही किंवा झालीच तर शेतामधून रोगट झाडांची संख्या भरपूर आढळते. म्हणून बीज प्रक्रिया ही रोग नियंत्रणासाठी साधी, सोपी आणि कमी खर्चाची आणि परिणामकारक पद्धत आहे. बीजजन्य रोगामुळे प्रामुख्यानं बाजरी, ज्वारी, गहू, भात, मूग, उडीद, तूर, हरभरा या पिकांच्या उत्पादनात मोठी म्हणजेच 10 ते 90% इतकी घट येते. यासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीजोत्पादनात नव्हे तर कृषी उत्पादनात सुद्धा बीज प्रक्रिया हा एक महत्वाचा घटक आहे. तृणधान्यांमध्ये कडधान्य, गळित धान्य पिकांना जमिनीतून आणि बियांपासून होणाऱ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढवण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाण्यास बीजप्रक्रिया न करताच पेरणी केली तर बियाण्याची उगवण होते, परंतु उगवणीच्या वेळेस आणि उगवणीनंतर बियाण्यातील आणि जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींमुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊन उगवणारी संख्या कमी होते किंवा उगवल्यानंतर झाडांची मर होण्याची शक्यता असते. अपेक्षित उत्पादन मिळवायला प्रत्येक पिकामध्ये प्रति हेक्टरी निर्धारित केलेल्या रोपांची संख्या राखणं आवश्यक असतं. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया ही एक महत्वाची बाब आहे. बियाणं जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसंच बियाण्याची शेतामध्ये उगवण वाढवण्यासाठी जोमदार रोपं येण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक आणि रासायनिक कीटकनाशकं आणि संवर्धकाची प्रक्रिया केली जाते. यालाच बीजप्रक्रिया म्हणतात. बीजप्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. जमिनीतून आणि बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची शेतामध्ये उगवण्याची क्षमता वाढते. रोपांची निरोगी आणि जोमदार वाढ होते. रोगट झाडांचं प्रमाण कमी झाल्यामुळे आणि हेक्टरी निर्धारित संख्या राखली गेल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. रोग आणि कीड नियंत्रणावरील खर्चात बचत होते. बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो. नत्र आणि स्फुरद यांची उपलब्धता वाढते. तसंच जमिनीचा पोत सुधारतो. बीजप्रक्रियेसाठी पीकनिहाय बुरशीनाशकं अशा प्रकारची आहेत. ज्वारीसाठी थायरम किंवा गंधक हे बुरशीनाशक 30 ग्रॅम किंवा 40 ग्रॅम प्रति 10 किलो या प्रमाणामध्ये वापरावं. बाजरीसाठी मेटॅलॅक्झिल 20% मिठाच्या द्रावणात हे बियाणं 5 ते 10 मिनिटं बुडवावं आणि हे प्रति 10 किलो 60 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये वापरावं. भातासाठी थायरम हे बुरशीनाशक वापरावं. 30 ग्रॅम याचं प्रमाण आहे. तर मक्यासाठी थायरम हे बुरशीनाशक शिफारस केलेलं आहे. हे 25 ग्रॅम प्रति 10 किलो एवढ्या मात्रेमध्ये वापरावं. तूर, मूग आणि उडीद तसंच हरभरा यांच्यासाठी थायरम या बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे आणि प्रत्येकी 25 ग्रॅम या मात्रेमध्ये प्रति 10 किलो याप्रमाणे हे वापरावं. सोयाबीन, भुईमूग यासाठी सुद्धा थायरमची शिफारस केलेली आहे आणि याचं प्रमाण आहे 30 ग्रॅम या प्रमाणामध्ये हे वापरावं. सूर्यफुलासाठी कार्बेंडेझिम, करडईसाठी कार्बेंडेझिम आणि थायरम या बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे. हे प्रति 10 किलो 25 ग्रॅम या मात्रेमध्ये वापरावं. बीजप्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेणार आहोत.
0: बीजप्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ता आपण ऐकत होतात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितलं होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्त्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीसकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्त्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्त्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्त्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्त्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीने गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनीमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्त्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. ह्या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते तर त्याबद्दल काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत, त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जे तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उजवं स्तन आणि डावं स्तन, हे उजवं स्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, डावं स्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मँडेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जे उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
0: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले आहे. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. त्या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटोडिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते असे म्हणजे

त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रोप्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा लहान आणि नॅनोप्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म, या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: ऊन पाऊस हा चित्रपट मध्यमवर्गीयांना निर्विवादपणे आरसा दाखवणारा होता. 1954 सालच्या चित्रपटाविषयी बोलते हवे. इतके वर्ष झाले, खूप समृद्धी आले, पण घरोघरचं वास्तव अनेकच बिकट झालं आहे. एकत्र कुटुंब, घरातल्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम, ओढ, आस्था ह्या भावना गोष्टीतही वाचायला मिळत नाहीत. सगळ्याला स्वार्थाची लागण लागल्याने वयस्क आई वडिलांच्या भावनांचा विचार क्वचितच होतो. ओल्ड फर्निचरसारखी अवस्था झाली आहे. पैशाच्या बाबतीमध्ये आजचे पालक कदाचित अधिक सजग झाले असतील, परंतु सर्वसामान्य पालक रक्ताचं पाणी करून, पोटाला चिमटा घेऊन, पई पई साठून मुलांना मोठं करून जीवाला स्थिर राहायला मदत करत, अर्थात तो काळही आर्थिक बाबतीत सामान्यांसाठी सुकर होता, तरी मध्यमवर्गीयांचे स्वप्न एकच होतं की मुलांना सुरक्षित भविष्य देणं. पैशाचा अवकिला देखील आजच्यासारख्या वाटा फुटल्या नव्हता. ही प्रस्तावना मी का लिहिते? आपुलकी व प्रेमाने ओथंबलेल्या कुटुंबात पुढच्या पिढीत झालेले बदल जाणवून पाहून मला आठवला ऊन पाऊस हा चित्रपट. हा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता राजा परांजपे यांचा चित्रपट, पण याची कथा आणि पटकथा ग. दि. माडगूळकर यांची आहे. नोकरीला लागलेली मुले मुंबईत आपल्याला दूर घर घ्यायला लागू नये म्हणून आई वडिलांना गावी राहायला पाठवतात. तिथल्या गैरसोयींची जाणीव असूनही शहरात मुलं, सुना, नातवंड मजेत आधुनिक जीवनाचा आनंद घेत असतात. वयस्क नात्यापित्यांची विभागणी करून ताटातूट करतात. आई ज्या मुलाच्या जवळ असते ती सून आपल्या किटी पार्टीत सासूने केलेले पदार्थ जेव्हा मैत्रिणी नावाजून म्हणतात, मस्त बेत झालाय ग, तुला बरी मिळाली अशी बोलकरीण, नऊवारीतली बाई म्हणजे बोलकरीण असंच जणू समजत होते ती. पण त्याकडे सून दुर्लक्ष करते हे दृश्य पाहताना मात्र मन कसावीस होते. एका सुनेने रेडिओवरती खेड्यामधले घर कौलारू गायचं आणि वृद्ध पालकाची ताटातूट करायची, याला निर्दयीपणाच म्हणावं लागेल. त्या चित्रपटातील सुमती गुप्ते आणि राजा परांजपे यांचा अभिनय लक्षात राहील असा आहे. ते दोघेही घर सोडून तीर्थयात्रेला जातात. त्यांना असे निराधार होताना पाहून त्यांचा एक विद्यार्थी त्यांना आपुलकीने आपल्याकडे नेतो हेही मनाला चटका लावणार आहे. याच कथेवरती तू तिथं मी हाही चित्रपट आला होता. या कथेवर अनेक चित्रपट मालिका आल्या, पण त्यातील साऱ्या घटना तशाच आहेत. तू तिथे मी मधील त्याने वृद्धाश्रमाचा प्रॅक्टिकल उपाय शोधलाय, जो आज अनेक ठिकाणी लोक आपलेसे करताना दिसतात. सुहास जोशी आणि मोहन जोशी यांची जोडी सुरेख काम करून गेली, त्यांची भंगलेली स्वप्न जोडताना ते दिसतात. असहाय्य होतात, पण जे हवं तेच करायचं.

0: एकमेकांसह आयुष्य घालवायचं स्वप्न पुरे करतात. हा चित्रपट आहे 1988 हा काळ. काय बदललाय तरी प्रश्नांची समाधानकारक सोडवणूक झालेली दिसत नाही, ते दुर्दैवच म्हणावं लागेल. स्मिता तळकरणे संवेदनशीलतेने समस्या आणि कथा हाताळली. आजही वयस्कांची वेदना मनाला भिडते. सगळेच सरून काही स्वार्थी नसतात, पण त्यांच्या अडचणीत वयस्कांना मात्र गृहित धरलं जातं हे वास्तव आहेच. समोर ऊन पाऊसमध्ये जो अस्वस्थ करणारा पीळ आहे तोच त्यातही दिसतो. लेखकाने जो समाज जी भावनिक पडझड दाखवली आहे ती लेखणीतून पडद्यावर येताना अधिक ठळकून येते. लेखकाचं सामर्थ्य आणि चित्रपट दिग्दर्शकाचं व्हिजन आणि अभिनेत्यांचा कसब अस्सल आहे.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.
3: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
4: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह,
4: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
3: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वाशिका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: जय हो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो। गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो।
4: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण। पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी। जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन। आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। आता सविस्तर बातम्या। राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली। या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे। याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली। तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे। उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं। हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या। क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे। त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील। दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे। आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील। विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत

0: नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027 घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ सीपीआय, सीपीएम आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबाफळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर

श्रोते हो, आज 3 जून आणि दरवर्षी 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून आपण साजरा करतो. सायकल चालवण्याचे आरोग्यासाठीचे फायदे, शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन आणि पर्यावरणाचं रक्षण याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सायकलच्या वापराला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी अमेरिकेतील मॉन्टोगो मेरी कॉलेजचे प्रोफेसर लेझेझेक सिबिल्स्की यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र महासभेनं म्हणजे युनेस्कोने 2018 दरवर्षी 3 जून रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. सायकल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे मानवी शक्तीवर चालणारं अत्यंत स्वस्त आणि प्रदूषणमुक्त असं साधन आहे. वाहतुकीचं माध्यम असण्यासोबतच तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम व्यायाम देखील सायकल चालवण्याने होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा नियमित सायकलिंग केल्यानं हृदय आणि फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं, पायांचे स्नायू बळकट होतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजनही नियंत्रणात राहतं. तर सायकलचं महत्त्व आपल्या सगळ्या भारतीयांना आहेच. प्रत्येक माणूस सायकल शिकतो. तेव्हा सायकलिंग करूया, आजच्या दिवसापासून तरी सुरुवात करूया. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोकेमान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोकेमान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेडनेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century मध्ये आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त यूज केल्यामुळे आपल्याला हे कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
2: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग. तुम्हाला तिन्ही सांगतो, मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाही आहे पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा.

0: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते
1: अच्छा
0: त्यांना थर्ड हँड स्मोकिंग.
1: अच्छा,
0: थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे.
0: नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड स्मोकिंग.
1: बापरे,
0: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगढंत नाही आहे, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली, पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
0: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही. हे तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ला मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्याना काय होत नाही. पण तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला? नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना पाहिलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांना त्यांचा काय दोष आहे? त्याने काय तंबाखू खाल्लेला नाहीये.
1: बरोबर.
0: पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? That is the reason why tobacco is one of the preventable causes of cancer. You can prevent cancer with that by not having tobacco.
1: Okay.
0: Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं. तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
0: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी एन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
0: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव टोबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचा आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात कधी कधी. फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनचे व्यतिरिक्तचे. हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, या सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा,
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळीसाठी चेंज करा. कारण की हे फ्रेंड्स, सी पियर प्रेशर हा एक टर्म आहे. पियर म्हणजे फ्रेंड्स आणि प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला त्यांनी फार आपल्याला, कारण की तो आपल्याला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती, तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण तर खूप चांगलं आपल्याला हेल्प भेटतो, नॉन फार्माकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचं आहे की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर, म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्याला

0: खायचे ते
1: खायचे.
0: असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युईंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण
1: मी
0: सवय लागू
1: मी सांगतो,
0: शकते का
1: लवंग
0: ते की?
1: घ्या, इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युईंगम, निकोटीन पॅचेस, पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटणार नाही की मला सिगरेट घ्यायची आहे. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युईंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फिन, त्याच्याऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की, म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला हवं,
0: हानिकारक आहे,
1: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
0: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नाही किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नाही, म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
1: तुम्ही सांगितलं की एक जे व्यसन आहेत तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर्स, 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेकन. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही, तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017 मध्ये, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इल फिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार तुम्ही लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. फिफ्थ इज गुड स्लीप, सिक्स्थ इज गुड एक्सरसाइज, नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, बीएमआय बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
1: कॅन्सरने घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राममध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्समध्ये मुळे कॅन्सर होतो, ते करायचं नाही, आणि कोणकोणते चांगली गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ती आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या, कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल. सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
0: नक्कीच डॉक्टर. श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो, हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं, हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना ही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अगं काय मस्त लोणचं, कोणत्या ब्रँडचं आहे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसतं?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोण.

0: असं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
0: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही वनिता मंडळ.

0: सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: बेडेकर मसाला तयार मसाला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटी.

0: जेणेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार नमस्कार।
2: आज मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण कैरी, लिंबू, मिरची पण ही सोडून सुद्धा अजून काही प्रकारची लोणची असतात ती कशी बनवता येतात, त्यासाठी बेडेकर लोणचे मसाला कसा वापरता येतो?
3: लोणचं हे लोणचं जेव्हा आपण म्हणतो ना त्यावेळेला ते अगदी भरपूर वस्तूंचं लोणचं बनवता येतं। तर कैरी, लिंबू, हिरवी मिरची ह्यांची जी लोणची सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत त्याच्याशिवाय म्हणजे गाजराचं, फ्लॉवरचं, वाटाण्याचं, काकडीचं किंवा तुम्हाला हवं असेल तर ह्या सगळ्या भाज्यांचं एकत्रित लोणचं हे फार छान लागतं। ह्या सगळ्या भाज्यांच्या छोट्या छोट्या अगदी बारीक फोडी करायच्या, त्या फोडींवरती आपल्याला हवं त्याप्रमाणे त्या चवीप्रमाणे बेडेकर लोणच्याचा मसाला घालायचा, मीठ घालायचं, आणखीन ते सगळं कालवून लोणचं तयार होतं। ह्याची एक टीप म्हणजे ह्या कुठचीही भाज्या ह्या आंबट नसतात म्हणून त्याला आंबटपणासाठी वरती लिंबू पिळायचं की भाज्यांचं लोणचं तयार। शक्यतो हे लोणचं आपल्याला 8 दिवस पुरेल एवढं छोट्या प्रमाणात बनवावं आणि ताजं असताना संपवावं।
2: अच्छा, श्रोते हो बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9877-98747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com। आता अजून एक प्रश्न आहे की लोणचं घरी जेव्हा बनवतो ना आपण तेव्हाही बरेचसे प्रश्न असतात समोर की मग कैरीला आधी मीठ लावायचं का, आधी हळद लावायची, किंवा फोडी उन्हातच ठेवायच्या का, असे अनेक प्रयोग केले जातात याबद्दल।
3: हो नाही, काय माहितीये का चित्रा, की लोणचं बनवणं हे ना पूर्वी एक कला होती, आणखीन त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात बरेच समज, गैरसमज असे बाजारात आहेत। खरं सांगायचं झालं तर लोणचं कशाला बनवलं, तर कैरीची आंबट चव आपल्याला वर्षभर चाखता यावी म्हणून।
2: बरोबर।
3: आणखीन मग काय व्हायचं की कोणाची तरी मावशी, कोणाची तरी आजी, शेजारच्या काकू ह्या चांगल्या लोणचं घालतात अशी माहिती असायची, आणि मग त्या

0: कसं घालतात त्यांची कृती विचारून घे असं सगळं झाल्यामुळे मग त्यांच्या त्यांचे जे वेगवेगळे कृती असायच्या त्याच्यातनं हे मीठ लावून ठेव पाणी काढून टाक उन्हात सुकवून घे ह्या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झाल्या म्हणूया किंवा असे प्रचलित झालं.
1: ओके
0: ॲडिशनल टिप म्हणून सांगतो आपण बटाट्याची भाजी करतो ना बटाटा सुकी भाजी त्याच्यामध्ये एक चमचाभर लोणच्याचा मसाला घाला अतिशय वेगळ्या चवीची बटाट्याची भाजी बनते आणखीन ती तुम्हाला नक्की आवडेल असं मला खात्री आहे.
1: ही एक छान टिप मिळाली. याबरोबरच इथंच थांबूया. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात अजित बेडेकर सर यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटी.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला।
4: बेडेकर मसालेवाले हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। आता कार्यक्रम भावधारा। मोहम्मद रफी यांनी गायलेली ही रचना आहे। उमाकांत काणेकर यांची आणि संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माउंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण समन्वित कारवाया सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं डार्कनेट आधारित तस्करी अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं NCB आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमा प्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमा प्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमा प्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुणपल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतीकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या, 200 अधिक रेडिओ सेवा, थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती.

परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ टी ट्वेंटी विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एस्बस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमाप्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित. सकाळचे 8:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. नंदा परचुरे यांना सुरुवातीला ऐकूया.

आणि आता ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेली पद्मा लोकुरी यांची रचना.

सुरेश भट यांची ही रचना होती, निलेश सावरकर यांनी गायलेली. आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. सकाळचे 9 वाजलेले आहेत, यानंतरची

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा। आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं। गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत। बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला। या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी

मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथियोपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्तपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे.
वाहतुकीसाठीचं साधं परवडणारं विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजारातले अध्यक्ष

समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र, वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल, डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत होतात विविध भारतीचं प्रसारण. ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज वार बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 3 जून 2026. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मी गीतांजली जाधव. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 प्रसारित करू कविता वाचन. लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं. निर्मिती सहाय्य संजीवनी पालेकर. सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 लोकसंगीत. 6:25 उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 6:55 जाहिरात आणि प्रोमो ऐकू शकाल. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:10 स्पॉट आणि 7:15 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम ऐकू शकाल. 9 वाजता विविध भारतीचं प्रसारण. 10 वाजता अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 11:10 सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त विविध विषयांवर विशेष मालिकेचे प्रसारण मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करू. तर रसिकाहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:02 होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. रसिकाहो, स्वप्न मनाला मोहणारा, आशेचं नवे किरण दाखवणारा आणि जीवनाला रंग देणारा एक सुंदर अनुभव. कधी ती डोळ्यांत सजतात, कधी मनात फुलतात, तर कधी वास्तवालाही नवी दिशा देतात. आजच्या या कार्यक्रमात आपण स्वप्नांच्या विविध रंगछटांचा अनुभव घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात अनंत जाधव यांचं गीत, मीना मंगेशकर यांचं संगीत, चित्रपट रथ जगन्नाथाचा.

0: सायकल दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: रसिका हो, मनातल्या स्वप्नांना जेव्हा प्रिय व्यक्तीची साथ लाभते तेव्हा ती अधिकच रंगतदार होतात. आपल्या स्वप्नांच्या चित्राला रंग देण्याची हळवी आरत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं, चित्रपट गोंधळात गोंधळ.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
1: तर माझा सकला हा जो मालवणी काव्य संग्रह आहे त्यातली पहिली कविता मला योगायोगाने मालवणी भाषा दिवशीच म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवशी मला सुचली, ती घोपाणी कविता, ती मी इथे सादर करतो। सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सकल्या माका भेटा किये आता नाय माका घोपान गो, आता नाय माका घोपान गो।
2: श्रोते हो बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन नक्की ऐका। लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं, निर्मिती सहाय्य संजीवनी पालियेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमकी। तेव्हा श्रोते हो ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्ज सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
3: स्वप्नांना आता रंग लाभू लागले आहेत। कल्पनांच्या कॅनव्हासवर आनंदाचे, प्रेमाचे आणि आशेचे रंग खुलू लागले आहेत। ऐकूया हे सुंदर गीत, दुर्गा म्हणतात मला। चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात आहे, मंदार चोळकर यांचं गीत, संगीत प्रवीण कुवर यांचं।

0: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
1: सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात.
2: श्रोते हो, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई. यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी संध्याकाळी 5:30 नक्की ऐका स्वप्नानं जागतिक पंख आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
3: रसिको, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वप्नांच्या रंगाने मन इतकं भारावून जातं की स्वतःचं भाणी हरपून जातं. त्या रंगीबिरंगी भावविश्वाचं चित्र उलगडणारं हे गीत ऐकूया. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत साथ सुधीर फडके यांची. चित्रपट आम्ही जातो आमच्या गावात.

रसिका हो, स्वप्नात पाहिलेली ती सुंदर प्रतिमा जेव्हा प्रत्यक्ष जीवनात येते तेव्हा सहजीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदमय बनतं. अशा सुखद क्षणांचं हे गीत ऐकूया. मुंबईचा फौजदार चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. गायला आहे सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी.

0: रसिका हो, स्वप्न ही माणसाच्या जीवनातील प्रेरणेची, आशेची आणि आनंदाची सुंदर शिदोरी आहे. ती मनाला उभारी देतात, जगण्याला नवी दिशा देतात आणि आयुष्य अधिक सुंदर बनवतात. तर या गीताने मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकला आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता 5:30 होत आहेत. ऐकूया कविता वाचन. लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं, निर्मिती सहाय्य संजीवनी पालेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: धन्यवाद आकाशवाणी सिंधुदुर्ग. माझ्या या मालवणी कविता वाचनाची सुरुवात, ज्यांचे माझ्यावर आभाळ एवढे उपकार आहेत, त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मालवणीमध्ये लिहिलेली

कवितेतून करतो आहे. कदाचित मला माहीत नाही की मालवणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांवर किती कविता लेखन झालेलं आहे. बाबासाहेब त्यांनी आभाळा झुकवली, त्यांनी आभाळा झुकवली, त्यांनी माणूसपान जिकवली, बाबासाहेबांनी हात धरून माका अक्षरा शिकवली, बाबासाहेबांनी हात धरून माका अक्षरा शिकवली, पेटवून वात शिकण्याची खोट्या मर्यादेक हाकवली, पेटवून वात शिकण्याची खोट्या मर्यादेक हाकवली, साकटून जंगला रूढीची पायवाट नवी दाखवली, पाणी शिपवून काळजाचे, पाणी शिपवून काळजाचे त्यांनी शेत नवी पिकवली, बाबासाहेबांनी हात धरून माका अक्षरा शिकवली, त्यांनी मुक्त केली किरणांका जी सर्व होती झाकलली, त्यांनी मुक्त केली किरणांका जी सर्व होती झाकलली, बाबासाहेबांनी हात धरून माका अक्षरा शिकवली. माझी दुसरी कविता माझो बैल पडलो होतो, ही कविता मालवणी 30 वर्षापूर्वीचं जे कृषी जीवन होतं त्याच्याबद्दल आहे. आणि हा प्रसंग मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिला आहे की माझे एक काका आपल्या बैलांना घेऊन चारायला जंगलामध्ये गेले आणि त्या उंच कड्यावरनं म्हणजे कापावरनं त्यांचा तो तरुण बैल पडला आणि तात्काळ त्याचा तिथे मृत्यू झाला. आणि माझे काका अत्यंत दुःखाने विव्हळ होऊन घरी तसेच रडत पळत आले. तो प्रसंग माझ्या मनामध्ये रुतला आणि मोठेपणी मी त्याच्यावर ही कविता लिहिली. माझो बैल पडलो होतो, न्हय व्हाळी पक्षीपराणी, न्हय व्हाळी पक्षीपराणी, सगळो जग रडलो होतो त्या दिवशी कापावयना माझो बैल पडलो होतो, त्या दिवशी कापावयना माझो बैल पडलो होतो. एकाच वर्षातले तुम्ही, एकाच वर्षातले तुम्ही आये सांगत होती माका, एकाच वर्षातले तुम्ही आये सांगत होती माका, उंडगे मेले दोघव तुम्ही तुमका नवता भयना धाका, उंडगे मेले दोघव तुम्ही तुमका नवता भयना धाका. एकाच मातीतले आम्ही, एकाच मातीतले आम्ही वांगडा वांगडान घडलो होतो म्हणून त्या दिवशी माझो सगळो जग रडलो होतो. काळीज तुटला मोवाळ उठला, काळीज तुटला मोवाळ उठला, एकटोच मी या फिरलय पाटी, आठवणीने डोळ्यात पाणी टकलेर कांबळा हातात काटी, आठवणीने डोळ्यात पाणी टकलेर कांबळा हातात काटी, घरा गेलय वाड्यात गेलय, वाडा म्हणजे गुरांचा गोठा, घरात इलय वाड्यात गेलय बसलय थैसर पायात डोक्या, बसलय थैसर पायात डोक्या, जीवाच्या सोबत्याशिवाय जग ह्या सगळा ओक्या बोक्या. त्याच्या जीवनाचो परानी, त्याच्या जीवनाचो परानी डोळ्यासमोर उडलो होतो त्या दिवशी कापावयना बैल माझो पडलो होतो, त्या दिवशी कापावयना बैल माझो पडलो होतो. यापुढची माझी मालवणी कविता छोटीशी प्रेम कविता आहे आणि हे त्यांचं प्रेम फुललेलं आहे ते शेताच्या बांधावर म्हणजे मेरेवर. परवा बघलय राणी तुका, परवा बघलय राणी तुका सावतिनीच्या मेरियेवर, परवा बघलय राणी तुका सावतिनीच्या मेरियेवर, तान भूक सपली माझी, तान भूक सपली माझी रवतय नुसतो नेरियेवर, रवतय नुसतो नेरियेवर. घेतलंस वडून तुझ्याकडे वैल्या कोंडीच्या भोवऱ्यागत, घेतलंस वडून तुझ्याकडे वैल्या कोंडीच्या भोवऱ्यागत, चापो गुलाब पिवळो गोंडो नाहीतर ताज्या म्हावऱ्यागत. थैसर थांबला काळीज माझा, थैसर थांबला काळीज माझा जीव नाय रवलो धारियेवर, परवा बघलय राणी तुका सावतिनीच्या मेरियेवर, परवा बघलय राणी तुका सावतिनीच्या मेरियेवर. उत्तर पाठव ठेवू नको माका टांगत्या तारियेवर, उत्तर पाठव ठेवू नको माका टांगत्या तारियेवर, परवा बघलय राणी तुका सावतिनीच्या मेरियेवर, परवा बघलय राणी तुका सावतिनीच्या मेरियेवर. यानंतरची माझी कविता आहे वाटणी. ही एक अत्यंत भावनिक कविता की लहानपणापासून सोबतच मोठे झालेले भाऊ मोठे होतात, त्यांची कुटुंब होतात, त्याचा विस्तार होतो आणि

घरादाराची वाटणी करायची वेळ येते. त्यावेळी दोघा भावांची भावनिक परिस्थिती होते ते वर्णन करणारी ही मालवणी कविता आहे. वाटणी. दादा एकदा बसाने एकटय, लहान भाऊ दादाला म्हणतो, दादा एकदा बसाने एकटय, विचार करूया वायलो. वायलो म्हणजे वेगळा. विचार करूया वायलो, तुका ठेव वरचो वापो, माका चालात खायलो. तुका ठेव वरचो वापो, माका चालात खायलो. याक जात माका दे, याक जात माका दे, याक ठेव रे तुका, सगळा अर्धा करून टाका, म्हणत होतो वैलो काका. सगळा अर्धा करून टाका, म्हणत होतो वैलो काका. अर्धा तुका अर्धा माका, अर्धा तुका अर्धा माका, आंबो काजी सायलो, दादा एकदा बसाने एकटय, विचार करूया वायलो. दादा एकदा बसाने एकटय, विचार करूया वायलो. तुया आणि वैनीन माका धाडल्यान शाळा कॉलेजात. तुया आणि वैनीन माका धाडल्यान शाळा कॉलेजात, तुमका नाय ता माका दिलास, तसो कमी नाय नॉलेजात. तुमका नाय ता माका दिलास, तसो कमी नाय नॉलेजात. पण आता परपंच असा, पण आता परपंच असा, येवार भुतुरलो भायलो. दादा एकदा बसाने एकटय, विचार करूया वायलो. दादा एकदा बसाने एकटय, विचार करूया वायलो. त्या दिवशी दादा खचलो, त्या दिवशी दादा खचलो, तो नाय रवलो पहिलो, ते का मी रडताना पाहिलो, पुराण पुरुष मी हायलो. ते का मी रडताना पाहिलो, पुराण पुरुष मी हायलो. त्यानंतर पुढची कविता आहे म्हणजे दातार मारित नाही. ही थोडीशी मजेशीर कविता की पहिल्यांदा एकमेकांना प्रेम करणारे पतीपत्नी पुढे एकमेकाला तेवढे फारसे किंमत देत नाहीच. तर दातार मारित नाही याची किंमत, याचा अर्थ किंमत देत नाही. देवळात बसली अंबाबाय, पण ती माका तारीत नाही. देवळात बसली अंबाबाय, पण ती माका तारीत नाही. सकला हाली फुटी चाय, पण माझ्या दातार मारीत नाही. फुटी चाय म्हणजे ज्याच्यामध्ये दूध नाही. सकला हाली फुटी चाय, पण माझ्या दातार मारीत नाही, म्हणजे किंमत देत नाही. लगीन झाला तेव्हा होता सकला माझी गरीब गाय. लगीन झाला तेव्हा होता सकला माझी गरीब गाय. म्या काय सांगलंय तर कधी नाय म्हणायचा नाय. पहिला सकला येगळा होता, पहिला सकला येगळा होता, सकला होता दुधाची साय. सकला हाली फुटी चाय, पण माझ्या दातार मारीत नाही. म्या काय सांगलंय काय करून दाखवता डोळे मोठे. म्या काय सांगलंय काय करून दाखवता डोळे मोठे. कसे काय लागले हे माझ्या बायेक गुन्हे खोटे. ह्याच्यावर काय उपाय नाय, ह्याच्यावर काय उपाय नाय, करतय नुसतो हायनी बाय. सकला हाली फुटी चाय, पण माझ्या दातार मारीत नाय. सकला हाली फुटी चाय, पण माझ्या दातार मारीत नाही. पुढची कविता जगाली आहे. ही पण 31 वर्षापूर्वीच्या मालवणी शेतकरी जीवनाचं चित्रण करणारी आहे. तर याच्यामध्ये त्यावेळी यांत्रिकीकरण नसल्यामुळे बैल नांगर ओढायचे आणि शेतकरी मागे त्या नांगरावरती हात ठेवून मागे फिरायचा. तर जगाल म्हणजे नांगराचं लोखंडी टोक ज्यामुळे ती जमीन फाळली जात होती, जगाल. तर त्यावेळचे जे बैल होते ते घरातलीच आपले कुटुंबासारखेच होते, त्यामुळे त्या बैलांना पण काही इजा झाली तर घर मालक आणि मालकीन यांना रडू यायचं. सकला लागला रडाक तुम्ही काय बघाल. सकला लागला रडाक तुम्ही काय बघाल. त्या दिवशी लाल्याच्या पायात गेली जगाल. लाल्या हे बैलाचं नाव आहे. त्या दिवशी लाल्याच्या पायात गेली जगाल. नांगरूक घेतलंय तदी शात आमचा उक्षी. उक्षी हे शेताचं नाव. नांगरूक घेतलंय तदी शात आमचा उक्षी. खूप धोंडे कोपऱ्यात बाजूक झाडा आणि पक्षी. कोपरे आसत बारीक घातलंय त्याच्यात जोत. बैलांका फिरताना अवघड पडा त्यात. मी पण चालवलंय नांगर थै रेटून. वाकडी करून रुमणी अगदी मेरेक खेटून. रुमणी म्हणजे लाकडी नांगराचा भाग ज्याच्यावर शेतकरी हात ठेवून ते पुढे चालवतात. आता देव खोई विश्रांती बोलू खोयो डॉक्टर. आता देव खोई विश्रांती बोलू खोयो डॉक्टर. आम्ही असणार बरे जर आमचे बैल बरे तर. यानंतर जी कविता आहे ती ते मालवणी जीवन तर
आता नामशेष झालं असंच म्हणावं लागेल, कारण जेवणामध्ये आपण फोडणी खालताना त्यावेळी दगडाची ठिकरी असायची, त्याचं वर्णन करणारी ही एक कविता आहे. तेरा भाकरी खाईन गो. तेरा म्हणजे तेरा हा नंबर नसून अळूला मालवणी भाषेमध्ये तेरा असं म्हणतात. तर तेरा भाकरी खाईन गो, ठिकरीवरची फोडणी घातल्यान त्याल मोहरी बायन गो. ठिकरीवरची फोडणी घातल्यान त्याल मोहरी बायन गो. दमा निलय कामावरना तेरा भाकरी खाईन गो. दमा निलय कामावरना तेरा भाकरी खाईन गो. पाऊस पडलो काय उगावता परड्यामध्ये आपसुक तेरा. पाऊस पडलो काय उगावता परड्यामध्ये आपसुक तेरा. सकला करता भाजी गाठीये अळूवडी पण खाती पोरा. चवीक कोकम वायज गोलीम वाटाणे चवळी फणसाचे घोटिये. चवीक कोकम वायज गोलीम वाटाणे चवळी फणसाचे घोटिये. काय चव सांगा महाराजा बोटा तोंडात घालून चाटिये. घरीन असा एक नंबरी. घरीन असा, घरीन म्हणजे गृहिणी. घरीन असा एक नंबरी गुण सकल्याचे गायन गो. दमा निलय कामावरना तेरा भाकरी खाईन गो. तेरा भाकरी खाईन गो. लग्नाचं टरक ही कविता त्यावेळेचं लग्नाच्या उन्हाळ्यामध्ये जी लग्न व्हायची त्या लग्नाचं थोडंफार वर्णन करणारं आहे. त्यावेळी माणसांचं जो ट्रान्सपोर्ट होता तो ट्रकच्या पाठीमागच्या हौद्यातून होत असे. आता कदाचित लोक तसा विचार पण करणार नाहीत. त्यावर ही लिहिलेली कविता. लग्नाचो टरक. साठमाचो टरक फाटपटी इलो. साठमाचो टरक फाटपटी इलो म्हणता चढा बेगीन. लवकर चढा म्हणता चढा बेगीन. व्होकाल उचलून जातली सुनीताचा होता लगीन. व्होकाल उचलून जातली सुनीताचा होता लगीन. व्होकाल उचलून जाणे, व्होकाल म्हणजे नवरी, उचलून जाणे म्हणजे ती नवऱ्याच्या गावाला जाणे. व्होकाल उचलून जातली सुनीताचा होता लगीन. केबिनमध्ये पेशल माणसा. केबिनमध्ये पेशल माणसा थै नाही आमका जागा. आता बसा पाटल्या बाजूक आणि व्यवस्थित वागा. सकल्या वांगडा मी चढलंय पाटल्या बाजूक. सकल्या वांगडा मी चढलंय पाटल्या बाजूक. थै होते दोर धरूक आजूबाजूक. थै होते दोर धरूक आजूबाजूक. मिया पडतंय सकल्यावर सकला पडता माझ्यावर. मिया पडतंय सकल्यावर सकला पडता माझ्यावर. लय लोकांची नजार ह्या मालवणी खाज्यावर. आजी म्हणता होविये सुनीताच्या लग्नाचे. आजी म्हणता होविये, होविये म्हणजे लग्नाचे गीत, सुनीताच्या लग्नाचे. टपार बसले पोवार घालतत आरडी मरणाचे. टपार बसले पोवार म्हणजे ट्रकच्या टॉपवर बसलेली मुलं ओरडा करायचा गमतीने. टपार बसले पोवार घालतत आरडी मरणाचे. कसाल बाजारपेठेत आडवं इलो हवालदार. आता ट्रकमधनं माणसांची वाहतूक करणं हे बेकायदेशीर काम आहे, त्यामुळे तिथे ते हवालदार आडवे येतात. कसाल बाजारपेठेत आडवं इलो हवालदार मालकान ते का केल्यान खुश गरम आणि गार. शेवटी इलो टरक नवऱ्याच्या गावी. शेवटी इलो टरक नवऱ्याच्या गावी. मिया बघतंय सकल्याक माझी भकाल भावी. मिया बघतंय सकल्याक माझी भकाल भावी. आता मालवणी मुलखामध्ये पण विमानतळ झालेली आहेत, त्यामुळे जी आता अडाणी शकुंतला होती ती आता मॉड झालेली आहे आणि ती पण विमानात बसायला जाते. सकला इमानात बसला. भुतुरसून भियाला होता पण बाहेर हसला. भुतुरसून भियाला होता पण बाहेर हसला. आज दुपारी सकला चिपीक इमानात बसला. चिपी हे विमानतळाचं नाव आहे. आज दुपारी सकला चिपीक इमानात बसला. इमानात चढतानाच ह्याच्या तोंडार पडली शिरा. इमानात चढतानाच ह्याच्या तोंडार पडली शिरा. जातला ना व्यवस्थित लय जोराचा असा वारा. जातला ना व्यवस्थित लय जोराचा असा वारा. माका म्हणता माका माका होई इंडोशीट. माका म्हणता माका माका होई इंडोशीट. इमानान वेग घेतल्यान तर इली तेका झीट. लय केल्यान खटपट पण बानूक जमना पट्टो. लय केल्यान खटपट पण बानूक जमना पट्टो. मिया बोलवलंय सुंदरीक तर माका दिल्यान रट्टो. खिडकेतसून बघता बाहेर नुसते दिसतं ढग. खिडकेत

0: बघता भायर नुस्तें दिसता ढग, म्हाका म्हणटा आकाशांत ह्या कसा धरता तग. गोड पोरी विमानांत, गोड पोरी इमानांत ह्या बघून भितारला, गोड पोरी इमानांत ह्या बघून भितारला, तवसर इमान मुंबईच्या धावपट्टीवर उतारला. आजच्या मालवणी मुल्खातलं अत्यंत दुःखदायक असं सत्य म्हणजे गावामध्ये बघाल तर चांगली चांगली घरं आहेत, पण त्या घरामध्ये राहणारी माणसंच नाही आहेत. तर याच्यावर मी लिहिली ही कविता माणसा गेली खय. वाड्यामध्ये ढोरा नाही, वटारात पोरा नाही. वाडा म्हणजे गुरांचा गोठा आणि वटार म्हणजे वाडी वस्ती. वाड्यामध्ये ढोरा नाही, वटारात पोरा नाही, फुटलेले नळे आणि पेचान गेलेली वय, ती माणसा सगळी उटान गेली खय. फुटलेले नळे म्हणजे घराची कौलं आणि पेचान गेलेली वय म्हणजे तुटून गेलेलं कुंपण, ज्याचं जे दुरुस्त करायला कोणालाही तिथे वेळ नाही. फुटलेले नळे आणि पेचान गेलेली वय, ती माणसा सगळी उठान गेली खय. लोट्यावर खाशे नाही, नदीमध्ये मासे नाही. लोट्यावर खाशे नाही, नदीमध्ये मासे नाही. व्हाळावर कीव नाही, हवेमध्ये जीव नाही. व्हाळावर कीव नाही, हवेमध्ये जीव नाही, ती माणसा सगळी उठान गेली खय. चाव दिसाचे फाव नाही, चाव दिस म्हणजे नरक चतुर्दशी, त्याचे पोहे नाहीत. चाव दिसाचे फाव नाही, इरड्याचा नाव नाही. इरडं म्हणजे कुळदाची आमटी, त्याविषयी जी लोकप्रिय होती. चाव दिसाचे फाव नाही, इरड्याचा नाव नाही. गजबजलेलो गाव नाही, गाय गरीब राव नाही, ती माणसा सगळी उठान गेली खय. शेतामध्ये भात नाही, शेतामध्ये भात नाही, देवासामनी वात नाही. भजनाक साथ नाही, नाटकांची रात नाही, ती माणसा सगळी उठान गेली खय. एकेकाळची गोकुळा आता वांडरांका सोकळा. वांडरं म्हणजे माकड आता इथे मायंदाळ झालेले आहेत. एकेकाळची गोकुळा आता वांडरांका सोकुळा, पसरलेली पाकळा म्हणजे एका कुटुंबातली, एका गावातली माणसं या जगातल्या विविध ठिकाणी पाकळांसारखी पसरून गेली. पसरलेली पाकळा माणसांका याकळा, म्हणजे ते आपल्याच माणसांना भेटायला व्याकुळ झालेली आहेत. एकेकाळची गोकुळा आता वांडरांका सोकुळा, पसरलेली पाकळा माणसांका याकळा, ती माणसा सगळी उठान गेली खय, ती माणसा सगळी उठान गेली खय. धन्यवाद.
1: रसिका हो, आत्ताच आपण कविता वाचन ऐकलात. लेखन आणि वाचन होतं डॉक्टर सतीश पवार यांचं. निर्मिती सहाय्य संजीवनी पालेकर. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तर रसिका, आज जागतिक सायकल दिन. सायकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून निरोगी आरोग्य, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत जीवनशैलीचं प्रतीक आहे. नियमित सायकल चालवल्याने शरीर तंदुरुस्त राहतं, इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होते. त्यामुळे सायकलचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. चला जागतिक सायकल दिनानिमित्त आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प करूया. सायकल चालवा, आरोग्य जपा आणि पर्यावरण वाचवा.

0: श्रोतेहो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: रांगणागडच्या डोंगर रांगांमध्ये गेली अनेक वर्ष बीजरोपणातून हिरवाईची नवी स्वप्न रुजवणारे डॉक्टर बापू भोगटे यांच्याशी विशेष संवाद.
3: निसर्ग हा माझा श्वास आहे.
2: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया निसर्गाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं. रांगणागडच्या बीजरोपण मोहिमेची प्रेरणा आणि येत्या 7 जूनच्या बीजरोपण मोहिमेची माहिती.
3: जंगलाकडे या नवीन पिढीला नेणं हा बीजरोपण मोहिमेचा सगळ्यात महत्त्वाचा घटक.
2: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ऐकायला विसरू नका शुक्रवार दिनांक 5 जून 2024 सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात.
5: श्रोते हो, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई. यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी संध्याकाळी 5:30 नक्की ऐका स्वप्नानं जागतिक पंख आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
6: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: रांगणागडच्या डोंगर रांगांमध्ये गेली अनेक वर्ष बीजरोपणातून हिरवाईची नवी स्वप्न रुजवणारे डॉक्टर बापू भोगटे यांच्याशी विशेष संवाद.
3: निसर्ग हा माझा श्वास आहे.
2: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया निसर्गाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं. रांगणागडच्या बीजरोपण मोहिमेची प्रेरणा आणि येत्या 7 जूनच्या बीजरोपण मोहिमेची माहिती.
3: जंगलाकडे या
7: रसिको, आता ठीक 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूया 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: रांगणागडच्या डोंगर रांगांमध्ये गेली अनेक वर्ष बीजरोपणातून हिरवाईची नवी स्वप्न रुजवणारे डॉक्टर बापू भोगटे यांच्याशी विशेष संवाद.
2: निसर्ग हा माझा श्वास आहे.
1: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया निसर्गाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं. रांगणागडच्या बीजरोपण मोहिमेची प्रेरणा आणि येत्या 7 जूनच्या बीजरोपण मोहिमेची माहिती.
2: जंगलाकडे या नवीन पिढीला नेणं हा बीजरोपण मोहिमेचा सगळ्यात महत्वाचा घटक.
1: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ऐकायला विसरू नका शुक्रवार दिनांक 5 जून 2024.

0: 2022 सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया दामोदर शिरवाळे यांची गीतरचना, गायले तुकाराम धडाम यांनी, संगीतबद्ध केले मधुकर पाठक यांनी.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
1: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत। तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप।
2: रसिका हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत

तहत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. गीत आणि गाण्याचे बोल ऐकूया शाहीर पुंडलिक वनमाळी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात, संगीत साथ मधुकर पाठके यांची.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात.
2: श्रोते हो, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई. त्यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी

0: संध्याकाळी 5:30 नक्की ऐका स्वप्नाना जागतिक पंख आकाशवाणी सिंधुदुर्ग नागरिक केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: रांगणागडच्या डोंगर रांगांमध्ये गेली अनेक वर्ष बीजरोपणातून हिरवाईची नवी स्वप्न रुजवणारे डॉक्टर बापू भोगटे यांच्याशी विशेष संवाद.
2: निसर्ग हा माझा श्वास आहे.
1: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया निसर्गाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, रांगणागडच्या बीजरोपण मोहिमेची प्रेरणा आणि येत्या 7 जूनच्या बीजरोपण मोहिमेची माहिती.
2: जंगलाकडे या नवीन पिढीला नेणं हा बीजरोपण मोहिमेचा सगळ्यात महत्वाचा घटक.
1: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ऐकायला विसरू नका शुक्रवार दिनांक 5 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया शाहीर पुंडलिक फरांडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील गीत.

रसिको हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकला आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 6:25 झाली आहेत. ऐकूया उद्या गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51, त्यामध्ये सुरुवातीला संकेत धून प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित इतर कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर 9 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 3 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. 5:00 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे प्रसारण ऐकू शकाल. त्यामध्ये सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा, कार्यक्रमांची रूपरेषा, 5

2 मिनिटांनी हिंदी चित्रपट संगीत, 5:30 स्वप्नाना जागतिक पंख याविषयी करिअर समुपदेशक प्रणाली देसाई यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. 6 हिंदी समाचार, 6:05 जितेंद्र गोडगे सरा प्रायोजित कार्यक्रम, 6:15 सुगम संगीत, 6:25 शुक्रवार दिनांक 5 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार, 6:30 भक्ती संगीत, 6:55 जाहिरात आणि प्रोमो, 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. 11:10 सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त विविध विषयांवर विशेष मालिकेचे प्रसारण ऐकू शकाल. तर रसिकाओ, ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि आता ऐकूयात आजचा सुविचार. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 4 दिवस सिंहासारखे जगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचा अर्थ भीती, गुलामी किंवा इतरांच्या दबावाखाली दीर्घकाळ जगण्यापेक्षा स्वाभिमानाने, धैर्याने आणि आत्मविश्वासाने थोडे दिवस जगणं अधिक महत्वाचं आहे. हा विचार आपल्याला संकटांना घाबरून न जाता धाडसाने सामोरे जाण्याची आणि स्वतःच्या तत्वांवर ठाम राहण्याची प्रेरणा देतो.

रसिका, हो सायंकाळचे 6:30 झाले आहेत. ऐकूया भक्ती संगीत. रसिका, हो आज संकष्टी चतुर्थी, विघ्नहर्ता मंगलमूर्ती श्री गणेशाची आराधना करण्याचा हा पवित्र दिवस. भक्तिभावाने केलेलं गणपती बाप्पाचं स्मरण मनाला शांतता, बुद्धीला प्रकाश आणि जीवनाला नवी ऊर्जा देते अशी श्रद्धा आहे. ऐकूया सृष्टीच्या आरंभी ज्याचं स्मरण केलं जातं, बुद्धी विद्या आणि मंगल तेच अधिष्ठाता असे श्री गणेश, त्यांच्या चरणी वंदन करून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात केली जाते. ऐकूया शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या आवाजात भक्तिगीत आणि संगीत अजय अतुल्यांचं.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: रांगणागडच्या डोंगर रांगांमध्ये गेली अनेक वर्ष बीजरोपणातून हिरवाईची नवी स्वप्न रुजवणारे डॉक्टर बापू भोगटे यांच्याशी विशेष संवाद.
5: निसर्ग हा माझा श्वास आहे.
4: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया निसर्गाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं. रांगणागडच्या बीजरोपण मोहिमेची प्रेरणा आणि येत्या 7 जूनच्या बीजरोपण मोहिमेची माहिती.
5: जंगलाकडे या नवीन पिढीला नेणं हा बीजरोपण मोहिमेचा सगळ्यात महत्त्वाचा घटक.
4: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ऐकायला विसरू नका शुक्रवार दिनांक 5 जून 2024 सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
6: रसिका हो, ओम हा सृष्टीचा आद्यनाद मानला जातो आणि त्या ओंकाराचे साक्षात स्वरूप म्हणजे श्री गणेश. भक्तांच्या हृदयात नांदणाऱ्या त्या परम मंगलमूर्तीला वंदन करणारं हे भक्तिगीत ऐकूया. सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. संगीत साथ श्रीधर फडके यांची.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
2: सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात.
3: श्रोते हो, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई. यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी संध्याकाळी 5:30 नक्की ऐका स्वप्नानं जागतिक पंख आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: रसिका, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अजित कडकडे यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची भक्तीरचना ऐकूया. संगीत नंदू होणप यांचं.

रसिका, भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता मुंबई केंद्रावरून 6:55 ऐकू शकाल जाहिरात आणि प्रोमो. ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. दरम्यान 9-10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. आता ऐकूयात काही जाहिराती, त्यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या. त्यासाठी जाऊया मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे. मी गीतांजली तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावे.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान

आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासनादेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्प

0: इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं त्यावर रिझर्व्ह बँक आणि पीआयबीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 44,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं सीबीएसईनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे ती 2012-13 साली जे 100 लाख कोटी होती आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खाजगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचं आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत, जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 GW जी कॅपॅसिटी होती 2014 मध्ये ती आता 521 GW झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे, दॅट इज सोलार, विंड आणि जे आपण बायोमास, जिओथर्मल जे म्हणतो, 25 GW ते 2063 GW झालेलं आहे, म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 GW पण नव्हतं, आता 140 GW वर आहे, म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटर वर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटर होतं, आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनमचा, आता 2,700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेलं आहे आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईनमध्ये 7400 प्रोजेक्ट्स जे PMOकडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात आणि 100% प्रोजेक्ट्स हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे प्रोजेक्ट्स एक्सपिराईड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. YSEB हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट्स हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग PPP आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे ते ॲक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा ह्याचं ते 100% FDI जो मूव्ह आला 2014, त्याच्यात जवळजवळ 15-20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ॲक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80-85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016, त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. ह्याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट्स ह्याच्यामुळे एक्सपिराईड झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 जी आली त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 जो लॉन्च झाला त्याच्यात 70-75% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. लँड ॲक्विजिशन अमेंडमेंट ॲक्ट जो होता 2013 आला पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट्स आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट्स जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेजमध्ये, ते सगळे खूप एक्सपिराईड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ॲक्ट जो होता 2015 त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले म्हणजे ते ॲक्सिलरेट झाले. त्याच्यामुळे उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट्स आणि हे सगळे 7400 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता, ते कर्ज पुरवठा जो होता, त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे RBIचे गाईडलाईन्स आले 2018 त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
0: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्त्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषण मुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: सरकारने आता 3-5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे. तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो त्याच्यात साधारण 2000 एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000-60,000 एका तासात ट्रॅव्हल करू शकतात म्हणजे ते 10-30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की ह्याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते, तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणाच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काय महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतो आहे, आपण जवळजवळ 1.5 किमती आहेत. आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतो आहे. त्याच्यामुळे काय होते, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ज घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. ह्यामुळे सरकारने ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की, आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि हे बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
0: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझा आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हॅलो शंका समाधान. विषय आहे भात लागवडीच्या विविध पद्धती. तज्ज्ञ डॉक्टर भरत कुशारे. संवादिका सुवर्णा कुलकर्णी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. मंडळी, खरीप हंगामातलं प्रमुख पीक म्हणजे भात. कोकणामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. तर या नेमक्या कोणकोणत्या पद्धती आहेत तर याविषयीच आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि जे येणारे प्रश्न आहेत त्यांना सुद्धा उत्तरं देण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र कोसबाडहिल डहाणू जिल्हा पालघर येथील शास्त्रज्ञ भरत कुशारे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आता कोणकोणत्या अशा पद्धती आहेत की आपण त्याने भात लागवड करू शकतो, काय सांगाल?
2: भात लागवडीच्या मुख्य जर म्हटल्या तर दोन पद्धती आहेत. एक रोप तयार करून म्हणजे रोपटिका करून नंतर काही लागवडीच्या पद्धती आहेत. तर त्यामध्ये पारंपरिक भात लागवड, ओळीत भात लागवड, चार सूत्री त्रि पद्धत, मशीननी भात लागवड ही आली. आणि रोप तयार न करता केवळ बियाणं जे आहेत तर ते टोकून किंवा पेरून याच्या काही पद्धती, त्याच्यामध्ये टोकन पद्धत आहेत, SRT आहेत, ड्रमच्या सहाय्याने पेरणी आहेत, त्या जर मोडलेलं जे बियाणं जे आहेत म्हणजे रोहू पद्धत आहेत, एक मल्चिंगचा वापर करून आपण ही करतो आणि एक पेरभात, या पद्धती आहेत. यात प्रामुख्याने कोकणामध्ये जे आहेत तर ते आपण रोप वाटिका करून आपण लागवडीच्या पद्धती आपण याच्यामध्ये
1: वापरले जातात. आता सर रोप वाटिका न करता म्हणजे टोकण आणि SRT भात लागवडीची जी पद्धत आहे तर याविषयी काय सांगता येईल?
2: टोकन किंवा SRT, आता टोकन मध्ये आपण काय करतो, विशिष्ट अंतर जे आहे ते 20x15 किंवा SRT मध्ये आपण जो साचा आहे साचाचा वापर करतो 25x25 cm या अंतरावर ते बियाणं आपण टोकन करत असतो. तर ते टोकण्याच्या पूर्वी जमीन आपोषित तयार करून घेतो, नांगरणी वगैरे करून, त्यानंतर शक्य असेल तर रोटावेटर जर मारलेला असेल तर बारीक प्रमाणामध्ये जर ती व्यवस्थित जर मशागत झालेली असेल तर टोकन मध्ये आपण कोणते बेड न करता केवळ आखणी करून 20x15 cm ह्या अंतरावरती त्याची एक ठिकाणी किमान 3 ते 4 दाणे जे आहेत आपण ते टोकन करत असतो, टाकतो. ते दाणे नंतर शेणखत असेल कंपोस्ट करत असेल त्यांनी झाकून घ्यावे आणि त्यानंतर ज्यावेळेस पाऊस पडेल किंवा उगवणी इतका पाऊस होईल तेव्हा 2 दिवसाच्या आत तण उगवणीपूर्वी तणनाशक आपण त्यामध्ये मारतो. तसंच यासाठी मध्ये आपण काय करतो, याच्यात वाफे तयार करतो. तर वाफ्याची जी रुंदी जी आहे 4.5 फुटाच्या अंतरावरती सरी पाडतो. तर वरचा जो गादा जो आहे तो साधारण 100 cm तयार करतो पृष्ठभागी आणि त्याच्यावरती जो साचा जो आहे त्या साचाच्या सहाय्याने मार्किंग करतो किंवा होल पाडून घेतो. त्या होलमध्ये तिथे जी जमीन जिथे उखडल्या जाईल त्या ठिकाणी आपण एका वेळेस 3 ते 4 दाणे जे आहेत पेरतो कंपोस्ट खत किंवा शेणखत आणि ते झाकून घेतो. त्यानंतर जेव्हा पाऊस पडेल, शक्यतो हे पाऊस पडण्याच्या अगोदर पेरायचं आहे, जो काही पाऊस सुरू होतो साधारण 10 जूनच्या दरम्यान तर त्याच्या अंदाजाने 1 दिवस अगोदर किंवा छोटा पाऊस पडल्यानंतर आपण ते करू शकतो. तर जमिनीत ओल असेल लगेच 2 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये तणनाशक मारणं आपल्याला याच्यामध्ये गरजेचं आहे.
1: पण आता सर सध्या असं सांगतायत ना की घाई करू नका, म्हणजे अजून पावसाचं तेवढं हे नाहीये ना अजून.
2: हो, तर ह्यावर्षी काय झालेलं आहे, IMD ने पण सांगितलेलं आहे की पाऊस जो आहे तो कदाचित 10 ते 15% कमी राहू शकतो आणि जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सध्या तरी आपण पूर्व मशागतीची कामं करून घ्यावी आणि त्यावर रेग्युलर मान्सून सुरू होईल त्याच वेळेस आपण रोपवाटिका जी ती करावी.
1: सर कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया आपण.
2: हो
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: माझं नाव मीरा परशुराम महाले, मुक्काम पोस्ट देहरे, तालुका जव्हार, जिल्हा पालघर इथून मी बोलते. माझा प्रश्न असा आहे की मशीनने भात लागवड कशी करावी आणि त्यासाठी खत व्यवस्थापन कसे करावे?
1: बरं, परत कुशारे सर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
2: मशीनने आपल्याला ज्यावेळेस भात लागवड करायची असते त्यावेळेस प्रथमतः रोपवाटिका जी आहे ती रोपवाटिका दोन पद्धतीने एक तयार करता येते. एक तर जी आहे ट्रे रोपवाटिका त्यानुसार आपण तयार करावी आणि ती रोपवाटिका केल्यानंतरच ह्या ट्रे रोपवाटिकेमध्ये 14 ते 15 दिवसामध्ये रोप तयार होतं आणि त्यानंतर हे तयार झालेले जे रोप जे आहेत तर ते यंत्र जे आहेत जे दोन प्रकारचे असतात, एक 4 ओळीचं लागवडीचं यंत्र असतं त्याचबरोबर 6 ओळीचं पण असतं. पण 4 ओळीचं जे छोटी जी खाचरं जी आहेत त्या खाचरांमध्ये चांगल्या प्रकारे वापरू शकतो. तर तयार केलेले रोपं जी आहेत ट्रेमध्ये, हे ट्रे जे आहेत 2x1 फुटाच्या साईजचे असतात, त्यामध्ये तयार केलेले रोपं आपण ती लादी जी आहेत ती त्या याच्यावरती ठेवायची आणि त्यानुसार त्या मशीनला खाली विशिष्ट प्रकारचे फिंगर्स असतात किंवा बोटं असतात त्याद्वारे ते एका वेळेस एक रोप किंवा दोन रोप तीन रोप चार रोप असे ते घ्यायचे किती त्याचे ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये करू शकतो आणि किती खोलीवरती लावायचं हे सुद्धा आपण ठरवू शकतो. तर त्यानुसार दोन ओळीमध्ये एक फूट अंतर आपलं त्या मशीनच्या द्वारे लागवड ज्यावेळेस करतो त्यावेळेस राहतं आणि दोन चुडांमध्ये 12 ते 15 सेंटीमीटर इतकं अंतर आपण त्यामध्ये ठेवू शकतो. रोपं जी आहेत म्हणजे हायब्रिडची आहेत संकरित आहेत किंवा सुधारित आहेत. सुधारित असेल तर आपण एका चुडामध्ये 3 ते 4 रोपं यावी यानुसार त्याची जी गिअर शिफ्टिंग जी आहे ती आपण त्यात करू शकतो. छोटं मशीन असेल तर त्याद्वारे 1.5 तासामध्ये 1 एकर लागवड करता येते. मोठं मशीन जर असेल त्यामध्ये 1 तासामध्ये आपल्याला 1 एकर इतकी लागवड होते. आता याचं खत व्यवस्थापन जे आहे जसं आपण पारंपरिक भात लागवडीसाठी किंवा आधुनिक जापनीज भात लागवडीसाठी आपण होतो त्यानुसारच करावं. 1 एकरला भात शेती करत असताना 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालास ही रासायनिक खतांची शिफारस मात्र आहे. तरी ही देत असताना ज्यावेळेस लागवड करणार आहोत चिकणीच्या वेळेस आपण 133 किलो मिश्र खतामार्फत देणार असाल तर आपण सुपलामार्फत 133 किलो सुपला लागवडीच्या वेळेस आपण तो द्यावा. त्यानंतर ज्यावेळेस पीक फुटव्यांच्या अवस्थेत असेल त्यावेळेस 26 किलो युरिया इतका त्यामध्ये द्यावा आणि जेव्हा पीक फुलवऱ्या अवस्थेत असेल त्यावेळेस 17 ते 18 किलो युरिया इतकं आपण त्यामध्ये द्यावं. शक्यतो दुसरी नांगरणी करण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये खत किंवा कंपोस्ट खत हे जर आपण टाकता आलं त्याच्यामध्ये तर योग्य आहे.
1: धन्यवाद महालेताई आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की रोपवाटिका न करता तुम्ही कशी भात लागवड करायची ते सांगितलं, परंतु रोपवाटिका करून भात लागवडीची जी पद्धत आहे ती वापरली जाते तर त्याविषयी काय सांगता येईल?
2: वेगवेगळ्या प्रकारचे आपण रोपवाटिका करतो. एक शेतकरी करतो ती राप करून करतो. त्यानंतर आपण विद्यापीठामार्फत त्यांनी गादीबाबा पद्धतीने रोपवाटिका करावी की त्याच्यामध्ये तळाशी जी आहे 4 फुटाची रुंदी असलेला आणि पृष्ठभागी 3 फुटाची रुंदी असलेला इतका तो गादीबाबा असा आणि उंची 10 ते 15 सेंटीमीटर इतकी त्याची उंची असावी आणि त्याच्यावरती ओळीमध्ये बीजे ते पेरावं. ही झाली गादीबाबा पद्धत. दुसरी जी आहे की ज्यावेळेस कधी काय होतं की आप रोप जाईल तर ते काही कारणास्तव कधी कधी पावसामध्ये खंड पडला तर रोप जळू शकतं किंवा कमी पडू शकतं. अशा वेळेस आपण मोड आलेलं बियाणं जे आहे ते तयार करायचं असतं. त्यासाठी 24 तासात पाण्यात भिजत ठेवल्यानंतर पुढील 12 ते 14 तासामध्ये ओल्या गुणपटामध्ये जर ठेवलं आणि त्याला मोड आलेले जे बियाणं जे आहेत चिखलणी केलेल्या शेतामध्ये त्याच्यामध्ये वापर करून जर टाकलं तर ती सुद्धा लवकर रोपवाटिका करता येते. त्यानंतर एक चटई रोपवाटिका आहे का जी स्त्री पद्धतीमध्ये आपण वापरतो. त्याच्यामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करतो. त्या मल्चिंग पेपरला ठराविक याच्यावरती पाणी निघून जावं यासाठी आपण त्याच्यामध्ये होल तयार करून ठेवत असतो. त्या मल्चिंग पेपरवरती तो अंथरल्यानंतर 100 गेज इतक्या जाडीचा तो असावा. चटई रोपवाटिकेमध्ये चाळलेली माती आणि शेणखत हे दोन्ही मिश्रित आपण करून विशिष्ट साच्यामध्ये त्याचा वापर आपण करत असतो. 1 मीटर रुंदी असलेला आणि त्याच्यामध्ये 2 बाय 1 फूट असा जे छोटेसे बेड तयार होतील अशा तो साचा तयार केला असतो. त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण टाकतो. हे मिश्रण टाकल्यानंतर त्याच्यावरती पाणी देतो. पाणी दिल्यानंतर मग जे मोड आलेलं जे बियाणं जे ते त्यावरती आपण टाकतो. तशी ती रोपवाटिका आपण तयार करतो. मग हे जशी लादी तयार होईल त्यानुसार मग आपल्या लागवडीसाठी आपण ते रोप तयार वापरू शकतो.
1: अच्छा, ओळीमध्ये भात लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी मग खताचं जे व्यवस्थापन आहे ते कसं असायला हवं?
2: हा, ओळीमध्ये भात लागवड करत असताना प्रथमतः चिखलणी जी आहे ती व्यवस्थित केलेली असावी. पहिली नांगरड असेल दुसरी नांगरड असेल त्यानंतर चिखलणी असेल आणि चिखलणी केल्यानंतर ती जमीन समतल करावी आणि समतल केल्यानंतरच मग आपण त्याच्यामध्ये लागवड करत असताना रोप जे आहे ते योग्य वयाचं असावं. 12 ते 15 सेंटीमीटर इतकी त्याची उंची असावी. 5 ते 6 पाने किमान त्याला असावी आणि जाती परत्वे 21 ते 25 किंवा 27 दिवसापर्यंतचं रोप म्हणजे किती दिवसांचा कालावधी जी असलेली ती जात आहे 100 दिवस असे आहेत की 140 दिवसांचे आहे त्यानुसार आपण त्याची ती निवड जी ती
1: करायला
2: हवी. तर आता रोप तयार होईल. त्यांच्या बोलीभाषेमध्ये खंत म्हणजे रोप आपण गादीबाबा असेल तर त्यातनं ते उपटतो आणि नंतर हे लावतो आणि चटई रोपवाटिका असेल तर त्याचा आपण रोल करतो आणि मग ते त्यात लावायचं असतं. तर त्यावेळेस लावताना एक काळजी घ्यावी. रोप लावताना सरळ आणि उथळ लावावं. जास्त खोली होती लावू नये. ओळीत लागवड करताना अंतर जे आहे त्याच्यामध्ये 20 बाय 15 किंवा 15 बाय 15 दोरी पकडून दोरीच्या वरती आपण मार्किंग केलेलं असावं आणि 2 ओळीमध्ये 20 सेंटीमीटर आणि 2 आपण चूड तिथे आपण 15 सेंटीमीटर इतकं अंतर आपण ठेवावं आणि तशी ती लागवड त्यामध्ये करावी. वेळेत लागवड होणं गरजेचं आहे. जमीन जी आहे चिखलणी केलेली ती संपातळीत असावी ही काळजी जर आपण घेतली आणि जे काही खत आपण देणार आहोत शक्य असेल तर ते चिखलणीच्या वेळेस पहिला जो आपता जो खत असतो तो आपण तो द्यावा.
1: बरं,
2: एवढी काळजी जर घेतली तर व्यवस्थित करू शकतो. आणि खत व्यवस्थापन जे आहे, जसं मी पारंपरिक भात शेतीसाठी सांगितलं तसंच हे खत व्यवस्थापन जे आहे, प्रथमतः त्याचे माती परीक्षण केलेलं असावं आणि त्यानुसार खताचं व्यवस्थापन करावं. परंतु ते केलेलं नसेल रासायनिक खतांची शिफारस मात्र जी ती त्याच्यामध्ये देऊ शकतो. 40 किलो नत्र, 20 किलो सुरद आणि 20 किलो पालास प्रति एकरी हे आपण देऊ शकतो.
1: आपल्याकडे
2: उपलब्ध जे आहेत सरळ खत आहेत का मिश्र खत आहेत याच्यावरती ते अवलंबून आहेत. सरळ खत असेल ते युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि मिरेटो पोटॅश असेल, तर 35 किलो युरिया, तुमचे 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 34 किलो मिरेटो पोटॅश हा चिकलणीच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेस द्यावा. त्यानंतर 26 किलो युरिया पोटी फुटण्याच्या अवस्थेत आणि 17 ते 18 किलो युरिया हा जो आहे ज्यावेळेस फुलोरा येईल, लुंबी बाहेर पडेल फुलोरा येईल त्यावेळेस आपण तो द्यावा. अशा रीतीने आपण हे खत व्यवस्थापन आपण याच्यामध्ये करू शकतो.
1: बरोबर. नमस्कार, हॅलो शंका समाधान.
4: मी राजेश माधव दिकाने, पालघर जिल्ह्यातील बाड्या तालुका आणि सोनाळा गाव
1: खुर्द
4: भात उत्पादक शेतकरी आहे. माझा प्रश्न असा आहे की आता जी आधुनिक शेती आपण करतोय, तर आधुनिक शेतीमध्ये यांत्रिक शेती बऱ्यापैकी शेतकरी आता भात लागवड ही यांत्रिक पद्धतीने करतात, पण आपल्याकडं जो अनैतिक पावसाचा जो प्रमाण आहे ते कमी जास्त असल्यामुळे यांत्रिक शेती थोडी भीतीदायक आहे. त्याबद्दल सरांचं काय म्हणणं?
2: रिकामे यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, यांत्रिक पद्धतीने आपण भात लागवड करतो परंतु समजा ह्या वर्षी जे पाऊसमान जे आहेत ते कमी जास्त होणार आहे, तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करावं? बरोबर आहे. तर अशा वेळेस रोप वाटिका न करता लागवडीच्या ज्या पद्धती ज्या आहेत, म्हणजे टोकन पद्धत असेल, SRT पद्धत असेल, किंवा समजा जर पाऊस लांबलाच आणि उशीरा आला तर त्यावेळेस बियाण्याला मोड आणून असं मोड आलेलं बियाणं जे ड्रम सीडर मार्फत शेतामध्ये पेरणी करू शकतो, किंवा हाताने सुद्धा ते रोपवाटिका जे आहे ती चिखलणी केलेल्या शेतामध्ये बेड तयार करून त्यात लवकर रोप जे आहे ते तयार करून लागवडीसाठी आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर ह्या ज्या पद्धती ज्या आहेत त्याचा आपल्याला अवलंब करता येईल. त्याचबरोबर C1 अशी एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये जास्त अंतरावरती याची लागवड आपण करत असतो आणि त्याचं बियाणं सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय कमी लागतं. त्या पद्धतीमध्ये एक त्याचा एक शेतामधलं पाणी जे आहे ते काढून टाकणं आणि शेतामध्ये बारीक क्रॅक तयार होतील त्याच्यानंतर शेतामध्ये आपण पाणी येऊ देणं, म्हणजे कमी पावसामध्ये सुद्धा भात पीक घेण्याची पारंपरिक लागवडीपेक्षा ती सुद्धा पद्धत आपण याच्यामध्ये वापरू शकतो. ज्यांना शक्य नसेल यांत्रिक भात शेती करणं त्यांनी श्री पद्धत असेल किंवा 4 सूत्री असेल याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो, किंवा मोड आलेलं बियाणं जे ते ड्रमच्या सहाय्याने चिकलणी केल्या शेतात पेरू शकतात.
1: धन्यवाद रिकामे आपल्या सहभागाबद्दल. नमस्कार, हॅलो शंका समाधान.
5: नमस्कार मॅडम, मी सदाशिव राऊत बोलतोय, जवाहर पालघर.
1: हो बोला बोला.
5: यांत्रिक भात शेती करता रोप कशी तयार करावी, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत?
1: हो हो नक्कीच, भरत कुशारे सर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
2: आपण जी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करतो त्यासाठी आपल्याला विशिष्ट अशी रोपवाटिका करावी लागते, त्याला आपण ट्रे पद्धतीची भात रोपवाटिका असं आपण म्हणतो. सुरुवातीला जो ट्रे जे आहेत हे साधारण 2 बाय 1 फुटाचे ह्या आकाराचे ट्रे असतात आणि एका ट्रेमध्ये साधारण 1.5 किलो इतकं मिश्रण त्याच्यामध्ये टाकावं लागतं. ते मिश्रण जे आहे ते घेण्यासाठी माती आणि शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल हे सम प्रमाणात आपण घेतो आणि माती घेत असताना ती चाळून घ्यावी. चाळलेल्या मातीमध्ये कोणत्याही प्रकारचे दगड नको, विटांचे तुकडे नको किंवा खिळे नको किंवा काचा नको, असं दोन्हींचं मिश्रण असलेलं जे शेणखत किंवा कंपोस्ट खत मिश्रित माती जी आहे त्याचा वापर आपण हे ट्रे भरण्यासाठी करतो. ट्रेची जी खोली जी असते ती 1 इंच असते, त्याच्यामध्ये आपण अर्धे हे मिश्रण भरून घेतो. ते भरल्यानंतर छोटंसं मशीन असतं भात बियाणं पेरण्याचं, ते त्या ट्रेमध्ये पेरतो आणि पेरल्यानंतर परत त्या मिश्रणाने म्हणजे माती आणि शेणखत याचं जे मिश्रण जे आहे त्या मिश्रणाने ते झाकून घ्यायचे. झाकल्यानंतर सर्व ट्रेवर सिंचन करण्यासाठी जे नॅपसॅक पंप असतात पाठीवरचे, तर त्या पंपांचा वापर जो आहे तर तो करून ट्रे जे त्याला पाणी द्यावं, एकदा नाही 2-3 पाणी द्यावं आणि पूर्ण ट्रे ओले होतील अशा रीतीने तयार झाले की त्यानंतर ते एकावरती एक अशी 5 ते 6 ट्रेची थप्पी ठेवायची. किमान 24 तास ते प्लास्टिकच्या आणि पूर्ण झाकून ठेवायचे आहेत, झाप असेल किंवा सावलीमध्ये, जेणेकरून उष्णता निर्माण होईल आणि त्यातले जे बीज आहेत त्याला मोड फुटतील आणि मोड फुटल्यानंतर साधारण 1 दिवसानंतर ते ट्रे आपण पसरायचे. शक्यतो हे झापामध्ये किंवा सावलीमध्येच पसरायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग 1-2 दिवस परत आपण रोज सकाळ संध्याकाळ पाणी द्यायचं आहे आणि 1 इंचाचे झाले बाहेर शेतामध्ये आपण ठेवू शकतो. ठेवल्यानंतर त्याच्यावरती हिरवी नेट असेल, काळी किंवा कोणत्या प्रकारची नेट असेल अंतरावी, जेणेकरून पावसाचं पडणारं डायरेक्ट पाणी जे आहे मी पेरलेले ते त्या ट्रेच्या बाहेर जाऊ नये यासाठी आपण ती काळजी घ्यावी. आणि साधारण हे ट्रे जे आहेत 14-15 दिवसात हे रोप तयार होतं. एकीकडे आपल्याला भात लागवड करायची असेल तर 95 ते 100 ट्रे हे आवश्यक असतात. याच्याद्वारे केवळ 5.5 ते 6 किलो बियाणं एवढं पुरेसं आहे एक एकर भात शेती करण्यासाठी. जे लोक पारंपरिक पद्धतीमध्ये जवळजवळ एकरी 24 ते 25 किलो बियाणं वापरतात रोपं तयार करण्यासाठी, ह्या पद्धतीमध्ये आपण 5.5 ते 6 किलो इतकंच बियाणं वापरून रोपं तयार करतो. रोपसुद्धा 14 ते 15 दिवसात तयार होतं. असंख्य कष्ट जे याच्यामध्ये वाचतात आणि त्याच्यात तणांचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही. यांत्रिक पद्धतीसाठी ही रोपटिका आपल्याला करणं गरजेचं आहे. अनेक आपले दिवस पण वाचू शकतो आणि कष्टसुद्धा आपले याच्यामध्ये वाचतात.
1: धन्यवाद राऊत आपल्या सहभागाबद्दल. सर, आता सेंद्रिय पद्धतीने जेव्हा आपण भात लागवड करतो तर त्यासाठी मग खत व्यवस्थापन कसं असायला हवं?
2: तर सेंद्रिय पद्धतीमध्ये भात लागवड करताना गेल्या 3-4 वर्षापासून केंद्र असेल किंवा राज्य शासन असेल, सेंद्रिय पद्धतीने लोकांनी शेती करावी किंवा नैसर्गिक शेती करावी यासाठी आपण प्रोत्साहित करतो. आणि त्यातच भात हे मुख्य पीक आप कोकणातील आहे, तर त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने करत असताना खताचं व्यवस्थापन जे ते करायचं जर म्हटलं तर प्रथमतः लागवड करणार आहोत ती लागवड करण्याच्या अगोदर जर आपल्याला एखादं हिरवळीचं खत त्या शेतामध्ये जर वाढवता आलं मग याच्यामध्ये ताग आहे, धेंचा आहे.

0: हे आहेत, काही ठिकाणी म्हणजे ताक जर मिळाला तर तो जर हेक्टरी साधारण 20 टन इतकं त्याचं हिरोळीच्या खतांचं उत्पादन होतं, आणि त्यापासून नत्र साधारण 80 ते 84 किलो इतका नत्र, स्फुरद जो आहे 78 आणि पालास जो आहे 156 किलो इतका पालास त्याच्यामधनं त्या पिकाला मिळू शकतो. मात्र हिरोळीचं खत हे ताक असेल किंवा ध्यांचं असेल हा 45 दिवसानंतर शेतात गाडायचा असतो, परंतु तेवढा कालावधी आपल्याला मिळत नाही. तर त्याऐवजी आपण मूग किंवा उडीद हे जे कमी कालावधीचे जे पिकं जी आहेत ती जर हिरोळीची खतं म्हणून जर घेतली, याने सुद्धा 38 ते 39 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि साधारण 44 किलो पालास इतकं त्या पिकाला मिळू शकतो. हे पीक आपण नाही शक्य आपल्याला 45 दिवस तर किमान 25 दिवस ते दिवस जेवढं शेतात राहील तेवढं हे घेऊन त्या शेतामध्ये ते गाळून टाकायचं, नंतर त्यात चिखलणी करायची. चिखलणी करताना परत जर शक्य झालं तर गिरीपुष्प असतात त्याचा पाला जो आहे एक तर तो पाला वापरावा 5 टन म्हणजे प्रति हेक्टरी, किंवा मूग हे जे हिरोळीचं खत वापरावं. त्याचबरोबर जो पूर्वी त्याच्यामध्ये जे भात लागवड केलेली होती त्यापासून जो पेंडा निर्माण झालेला होता तो पेंडा जर आपण हेक्टरी जर 2 टन जर आपण वापरला तर तो सुद्धा याच्यामध्ये आपल्याला उपयोगी येतो. नंतर काही जैविक खतांचा पर्याय सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहे. ॲझोस्पिरिलम जे आहेत तर ते आपण 2 किलो ॲझोस्पिरिलम अधिक 25 किलो शेणखत अधिक 25 किलो माती हे मिक्स करून शेतामध्ये टाकू शकतो, किंवा 1 किलो ॲझोस्पिरिलम जे आहे ते 40-50 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याच्यामध्ये जी भात लावणार आहोत त्याची मुळं जी आहे ती त्याच्यामध्ये आपण बुडवून 15 ते 20 मिनिटं नंतर ती शेतामध्ये आपण ती लागवड करू शकतो. त्याचबरोबर जेव्हा लागवड होईल त्यापुढे दर 15 दिवसाला जीवामृत जे आहेत ते जर किमान 4 वेळेस जर आपण भात शेतीमध्ये जर वापरलं याची पूर्णता गरज जी ते पूर्ण करू शकतो. जीवामृतमध्ये 10 किलो देशी गाईचं शेण, 5 ते 10 लिटर गोमूत्र, 2 किलो कडधान्याचं पीठ आणि 1 ते 2 किलो गुळ आणि 1 किलो जीवाणुमाती असं 2 लिटरच्या ड्रममध्ये पाणी घ्यायचे, त्यामध्ये हे सर आपण टाकतो 5 ते 6 दिवस रोज सकाळ संध्याकाळ ते ढवळायचं आणि त्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी ते पुरेसं आहे. त्यानंतर भाताचा पेंडा आणि जैविक खत म्हणून ॲझोस्पिरिलम आणि हे जीवामृत याचा वापर करून सेंद्रिय भात शेतीची खत व्यवस्थापन तुम्ही याच्यामध्ये
1: चांगल्या प्रकारे करू शकतो.
0: उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिळेल आणि ते पण विषमुक्त मिळेल.
1: हो हो नक्कीच. भात लागवडीमध्ये जर अंतर्मशागत करायची झाली तर काय करायला हवी काय सांगाल?
0: अंतर्मशागत जर करायची असेल प्रथमतः ती भात लागवड जी आहे ती आपण उडीद लागवड केलेली असावी तरच आपल्याला ते शक्य आहे. मग म्हणजे तुम्ही 20 बाय 15 सेंटर अंतरावरती असू द्या किंवा जी 4 सूत्री भात शेती असेल किंवा श्री पद्धत असेल ज्याच्यामध्ये 2 ओळींमध्ये आणि 2 चुडांमध्ये अंतर ठेवलेलं असतं, त्याचबरोबर मशीनद्वारे भात लागवड असेल अशाच याच्यामध्ये आपण अंतर्मशागतीसाठी जे वेगवेगळे कोळपे जे आहेत त्याचा वापर याच्यामध्ये करू शकतो. नाहीतर हातानेच त्याच्यामध्ये जे तण जे आहेत ते तण काढणं क्रमप्राप्त ठरतं आणि बऱ्याच वेळेस काही फवारणी करायची असेल त्यावेळेस ती सुद्धा अडचणीचे होते. म्हणून ओळीत लागवड असावी, मशीनने असेल ओळीत असेल किंवा 3 पद्धत 4 सूत्री पद्धत ही असेल तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित करू शकतो. लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी त्याच्यामध्ये कोळप्याचा वापर करून तणांचं बीज जे रुजलेलं आहे गवत तयार झालेलं आहे ते गवत जे ते कट करून तिथंच शेतामध्ये आपण ते गाळून त्याचं नियंत्रण आपण याच्यामध्ये करू शकतो. एक भाग ही गोष्ट जर तुम्ही खत व्यवस्थापन करत असाल तर त्याच्या मात्रा ज्या आहेत ते आपल्याला ते देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर एखादी कीड किंवा रोग हा येतोय किंवा त्याचे येऊ शकतो त्याच्या अनुषंगाने आपण फवारणीसाठी सुद्धा उडीद लागवड केली असेल तर ते सोयीस्कर जातं, त्याच्यामध्ये कीड रोगाचं नियंत्रण करणं आपल्याला सोपं जातं.
1: नमस्कार. हॅलो शंका समाधान.
2: माझं नाव हनुमान कृष्णा भोय, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर, राहणार तुळ्याचा पाडा.
1: हो हो.
2: तो पण भात लागवड कशी करावी?
0: की जमीन जी आहे ती व्यवस्थित तयार केलेली असावी, मशागत त्याची पूर्ण केलेली असावी आणि अशा जमिनीमध्ये 2 पद्धती म्हणजे एकतर फक्त त्या जमिनीवरती आपण आखणी करून विशिष्ट अंतरावरती 20 बाय 15 असेल किंवा 20 बाय 20 अंतरावरती असेल सेंटीमीटर या अंतरावरती आपण जमीन उकरून तिथे 3 ते 4 दाणे एका ठिकाणी टाकू शकतो. ते टाकल्यानंतर ते बियाणं जे आहेत शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल याने झाकून घ्यायचं आहे आणि जर जमिनीत ओल नसेल ज्यावेळेस पाऊस पडेल उगवणी इतका पाऊस होईल तर पाऊस झाल्यानंतर 2 दिवसाच्या आत उगवणीपूर्वीचे तणनाशक जे त्याच्यामध्ये मारायचं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारची तणनाशकं जे आहेत ती उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, पण ऑक्झिफ्लुरोफेन हे जे आहेत हे आपण म्हणजे 15 लिटरच्या पंपाला 15 मिली घेऊन त्याची फवारणी जी ती करायची. फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओल असावी ती मागे सरकत जाऊन त्याची फवारणी करावी जेणेकरून फवारलेलं जे आहे ते शेतामध्ये ते डिस्टर्ब होणार नाही आणि त्याद्वारे सुरुवातीचे जे तण होतंय त्याचं नियंत्रण आपण याच्यामध्ये करू शकतो. दुसरं महत्वाचं काय खताचं व्यवस्थापन करायचं आहे याच्यामध्ये रासायनिक शेती करत असाल तर याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस टोकन करतात तर त्यावेळेस पण खत टाकू शकतात, किंवा उगवणी झाल्यानंतर युरिया ब्रिकेट जे आहे त्याचा वापर याच्यामध्ये करू शकता. एका गुंठ्याला 2.7 ग्रॅम वजनाची जी युरिया ब्रिकेट जी आहे

0: सहाशे पंचवीस ब्रिकेट्स आपण त्यामध्ये वापरतो. साधारण 1.7 किलो इतकं एका गुंठ्याला त्याचे त्या ब्रिकेटची संख्या लागते, त्याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो. उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांचं ज्यावेळेस शेत होईल, भात होईल, तर त्यावेळेस परत आसपासच्या शेतातनं पाणी वाहून तणांचं बी वाहून परत तण त्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर मग भात शेतीमध्ये असलं तण नियंत्रित करण्यासाठी आपल्याला दोन पर्याय आहेत. एक तर कोळप्याच्या सहाय्याने त्याची अंतर्माशकात केलेले असावे आणि ते तण नियंत्रण करावं किंवा हाताने काढावं, पण शक्यतो टोकन पद्धत असेल किंवा SRT असेल याच्यामध्ये परत दुसऱ्या तणनाशकांचा वापर करणं अतिशय योग्य असतं. तो जर केला तर कष्ट कमी होतात. तर त्यासाठी बिस्पायरीबॅग सोडियम हे घटक असलेलं तर 15 लिटरच्या पंपाला 10 ते 12 मिली इतकं प्रमाण घेऊन त्याची फवारणी जर केली तर भाताला अपाय न होता त्यातलं जे तण असेल तणच मरतं. आणि ते फवारल्यानंतर 4-5 तास तर किमान त्यावरती पाऊस पडलेला नसावा अशा दिवशी आपण त्याची फवारणी करायची, जेणेकरून जे आपण जे फवारलेलं आहे ते तणांच्या पानांनी जास्त शोषण करून घ्यावं, त्याद्वारे आपण नियंत्रण याच्यामध्ये करता येतं.
1: भात लागवडीच्या विविध पद्धती,
0: भात लागवडीच्या अनेक पद्धती आहेत. याच्यामध्ये आता तुम्हाला जे सांगितली टोकन, तशीच म्हणजे रोप तयार न करता ही टोकन झाली, SRT झाली, नंतर ड्रमद्वारे एक पद्धत आहे, त्यानंतर रोहू करून म्हणजे मोड आणून तशी एक लागवड पद्धत आहे, मल्चिंगची एक पद्धत आहे, आणि रोपं तयार करून जर म्हटली तर ओळीत भात लागवड पारंपरिक जी तुम्ही लागवड करता ती जापनीज पद्धत, 4 सूत्री स्त्री पद्धत आणि मशीननी भात लागवड ह्या पद्धती आहेत.
2: धन्यवाद भोये आपल्या सहभागाबद्दल. सर, एकंदरीतच भात लागवडीच्या ज्या विविध पद्धती तुम्ही सांगितल्या आहेत, म्हणजे नियोजन चांगलं केलं, व्यवस्थापन शेतकऱ्यांनी व्यवस्थित केलं, तर नक्कीच उत्पादन सुद्धा त्यांना चांगलं मिळणार आहे. आणि भात हे प्रमुख पीक असल्यामुळे त्याच्यापासून चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित असतं. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच त्यांना उत्पादन पण चांगलं मिळेल.
0: हो नक्कीच, परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुका स्तरावरती तिथल्या एकंदरीत ह्यावर्षी जसं हवामान असेल, पाऊसमान असेल, त्यानुसार ह्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्यातली जी तुम्हाला योग्य वाटेल पाऊसमानाच्या परिस्थितीनुसार ती तुम्ही वापरावी. आणि ह्या वर्षी कदाचित पाऊस कमी राहू शकतो, त्यानुसार तुम्ही परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्यावा आणि आपलं भात उत्पादन कमी होऊ देऊ नये ही अपेक्षा व्यक्त करतो.
2: बरोबर. सर, आज आपण इथे आलात आणि भात लागवडीच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं, तसेच जे प्रश्न आले त्यांना सुद्धा अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
3: आपण ऐकला कार्यक्रम हॅलो शंका समाधान. विषय होता भात लागवडीच्या विविध पद्धती. तज्ज्ञ होते डॉक्टर भरत कुशारे, संवादिका सुवर्णा कुलकर्णी.

अभिजित कोसंबी आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. हरिशंकर यांचं संगीत होतं. मंडळी, आजचा आपला कार्यक्रम इथे संपतोय. निरोप घेण्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमाविषयी, उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी. बीज प्रक्रिया रोगनियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवारमध्ये. सत्यमेव जयते फार्मर कप पीक स्पर्धा 2026 याविषयी बाळासाहेब माने यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. तेव्हा आता निरोप घेऊया. माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं

0: आठ वाजून 5 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: ATF प्राइस स्टेबिलायझेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिव्हॉल्विंग फंड

या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे. यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दोन्ही देशांमधल्या विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या 89 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या

0: मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाजमाध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्ताबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे, तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची समुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही समुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलियोना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया व्हालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 लोकसंगीत. आज या कार्यक्रमात ऐकूया भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग ऐकले. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हे गीत दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलं होतं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ही गजल होती इलाही जमादार यांची आणि गायली होती अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता आपण ऐकणार आहोत के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी. त्यानंतर रात्री 10:30 वाजता विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती. थोड्याच वेळात 9:15 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9:00 न्यूज ॲट 9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

ते हो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन, राग हंस ध्वनी. यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत आहे एक तालात आणि द्रुतगत आहे रूपकमध्ये. तर ऐकूया के शिवकुमार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग हंसध्वनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात के शिवकुमार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग हंसध्वनी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
0: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
3: कष्टले हे मुंबई घडताना.
0: श्रोते हो, रात्रीचे 10:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती. विलंबित बंदिश आहे 1 आणि द्रुत बंदिश आहे 3. यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अनंत राणे यांची. तर ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती.

श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती ऐकला. त्यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अनंत राणे यांची. श्रोते हो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.